मोहे निर्गुण गुण किशु ना है, सर्वनिधान तेरी दृष्टि माहे, नानक दीन जाचे तेरी सेव, कर कृपा दीजे गुरुदेव। गोंड महा